0: ngatang sourcing shiko tene khale ta taksa tene ngatang e cholam sar dharma center la tene ngatang e esmalam chimo wo lo cham shingne mara sourcing jik ta na ngena
1: on ka se ju ta tene no le ta che chu la khang ngala chu se za tene lo mang pe ring tene che chu la khang bo sarjeng chu shiko tene tene chokna chu tu chis meten no testing ne ta che chu la khang sarjeng gi phia a kule kula ta shiga tera chi bo nang testing ne ta chosa met pa sang na inandan ma center khorang yana tumbe chu la khana chu de halam lo sum jik shiko chi dong la ju
0: ka se tene ta yang ta lo mixa le tene sangya shiga tu be tene jing shi
1: man laris ba khaspa ji ge chuskan ji manuk yale ta ten laris ba khaspa nam ge chela jang ba ngula jang ba dola jang ba ten ne nu da ra gan dans la jang ba manuk ta kazu du sono junate guru spor user bo chokni satob la eshe rang nan do ba juno yana chokni satob la sangya shaka to bo khorang ge thapes ke wang ngab ya dang mata bas ke wang ngab ya kacha mang po jat te jebe despu la pe kun kalpa mang po chokni sonam ge chodan eshe chokni so jok te jok be despu la thar tere sangya shaka to bo khorang ta tulki namba phep chulki namba phep se te ne te ni te ne ta te chokni satob la jung we te ni skuji ngatang chama la ngo su jal tan do ते जल पातां तिजुक शिगेन ट्रुपे संगशिका दे बेजिंगशल जल वा थंग तेने बे संगे खोनंग सुन दिक्या लंचिक थम यंग थापा के पानी सोनम तंबे छो दो दिग्युरो सुन दे सोस सोन बसन तसम जिंगादा चोक तां सोनम जोजे सेस कब दिक्या तेना जोसला ता दक्सा गतां मोलम गवला संगे शके थुबा कुदुंग रिसलो मुसवाका युक्स चुकते ते तिगन मोलम छोत क्या ता सोन बसन संगे शके ते बे जिंगशल गतां ए तंबे चुला खाना जुआ चिपोन संगे शके तु बखरा मुस जुबदन खबर चम मेक्या ता संगे शके तु मुस जुक तने फबे गिनो हलम स्टोंटक चिकतां टुगे दुंगे पलास कतु तने ने खोंफे gindun tenan la chodan sanga shagatu bala toba pul sanga shagatu be chod ta do ta shiram nyungbo ta ta dukar ta tena chola tene gyunchak sun bala suba dungyu yoba te matan tsami pe ba hachangi pe kawa sang bo dang mani man ta lab yud mishi singa ta sama sama la chok sunam zojes kap shatun ya le nispa ta gindun mang bo chuan nang jin la tene pe sangye ta chodan gindun yuan nang jin la tal mi mang halam mang bo hachang bo skyo zale be gyuni nyungru jukan ᱟᱪᱷᱤᱠ ᱥᱚᱣᱟᱛᱟ ᱠᱚᱱ ᱧᱩᱝᱠᱩᱨᱩ ᱥᱩᱠᱟ ᱛᱟᱪᱤ ᱫᱩᱞᱢᱟ ᱥᱚ ᱥᱩᱠᱟ ᱛᱟᱱ ᱫᱩᱠᱟᱨᱟ ᱥᱚ ᱥᱩᱠᱟ ᱛᱟᱱ ᱛᱮᱛᱟᱱ ᱛᱩ ᱨᱟᱱ ᱞᱟᱠᱟ ᱥᱚ ᱩᱥᱮ ᱤᱱᱟ ᱭᱟᱝ ᱵᱩᱢ ᱥᱤᱞᱠᱟᱱ ᱛᱟᱱ ᱛᱚ ᱢᱟᱝᱯᱚ ᱭᱚᱝᱡᱚᱞᱮ ᱛᱟᱛᱩᱱ ᱛᱟᱠᱚ ᱪᱮᱱᱟ ᱢᱟᱱᱟᱝ ᱵᱟᱱᱮ ᱜᱤᱱᱫᱩᱱ ᱫᱮᱯᱮ ᱜᱮᱥᱚ ᱞᱟᱝᱟᱛᱟᱝ ᱜᱤᱱᱫᱩᱱ ᱠᱷᱚᱱᱟᱝ ᱠᱷᱚᱱ ᱱᱟᱢᱵᱟᱛᱟ ᱪᱚᱥᱚᱱᱟᱢ ᱥᱟᱯᱮ ᱠᱟᱵ ᱤᱱᱟ ᱭᱟᱝ ᱟᱛᱟ ᱢᱤᱢᱟᱝ ᱥᱟᱢᱟ ᱞᱟᱝᱯᱮ ᱦᱟᱪᱟᱝᱜᱤ ᱥᱟᱝᱜᱟ ᱥᱟᱜᱟ ᱛᱩᱵᱚ ᱩᱥ ᱯᱮᱢᱵᱟ ᱛᱟᱱ ᱪᱚᱥᱮ ᱛᱮ ᱥᱚᱱᱟᱢ ᱪᱚᱥᱚᱱᱟᱢ ᱜᱮᱯᱟ ᱡᱩ ᱡᱚᱨᱪᱮ ᱥᱟᱝᱜᱟ ᱛᱟᱱ ᱥᱟᱢᱟᱞᱟ ᱥᱠᱟᱞᱫᱟᱝ ᱜᱟᱝ ᱧᱤᱢᱟ ᱥᱟᱛᱮ ᱢᱟᱦᱟᱞ ᱞᱟᱥᱤᱡ ᱜᱮ ᱛᱮᱱᱟ ᱛᱟᱱ ᱥᱟᱢᱟ ᱠᱟᱞᱯᱟ ᱥᱟᱝ ᱵᱚᱡᱤ ᱥᱤᱠ ᱥᱚᱨᱟ ᱨᱚᱱᱮ
0: ᱤᱱᱟ ᱥᱟᱝᱜᱟ ᱥᱮ ᱡᱤᱝᱥᱮ ᱨᱤᱢᱯᱚᱪᱮ ᱛᱮᱱᱮ ᱛᱟᱞᱚᱥ ᱢᱤᱠᱥᱟᱞ ᱛᱟᱱ ᱡᱩᱪᱮᱥ ᱯᱤᱡᱟᱥ ᱛᱮ ᱛᱮᱱᱟ ᱛᱟᱱ ᱞᱚᱡᱤᱝ ᱛᱟᱱ ᱥᱚᱠ ᱞᱟ ᱛᱮᱱᱮ ᱜᱟᱛᱟ ᱞᱚᱛᱟᱥ ᱢᱩᱞᱟᱱ ᱪᱷᱮᱱ ᱢᱚ ᱥᱚᱥᱮ ᱥᱮ ᱛᱮᱱᱮ ᱥᱮᱥᱴᱟᱱᱥ ᱛᱟᱱ ᱛᱮᱱᱮ ᱛᱩᱥᱟ ᱛᱮᱱᱟ ᱛᱟᱱ ᱟᱪᱤᱜ ᱡᱟᱠᱟᱱ ᱥᱟᱞᱛᱮ ᱢᱤᱠᱥᱟᱞ ᱤᱫᱤ ᱛᱟᱛᱮ ᱢᱮᱱᱟ
1: ᱛᱮ ᱛᱟᱯᱤᱠ ᱥᱤᱱᱚᱨ ᱛᱩᱥᱜᱩᱱᱤ ᱱᱟ ᱛᱟ ᱛᱮᱢᱵᱮ ᱵᱤᱱᱚᱞᱮ ᱛᱟᱞᱚ ᱯᱚᱥᱠᱤᱫᱟᱱ ᱞᱟ ᱯᱚᱱ ᱫᱟᱣᱟ ᱥᱩᱢᱵᱮ ᱪᱮᱥᱯᱟ ᱱᱤᱥᱩ ᱱᱤ ᱱᱤᱥᱩ ᱱᱟ ᱪᱟᱠᱯᱟ ᱛᱚᱱ ᱛᱟ ᱯᱚᱪᱤᱱᱟ ᱱᱤᱢᱟ ᱥᱤᱝᱟ ᱥᱚᱥᱟ ᱛᱟᱫᱚᱱ ᱞᱮ ᱛᱮ ᱛᱮᱢᱵᱮ ᱵᱤᱱᱚ ᱛᱮ ᱠᱟᱵᱞᱟ ᱪᱤᱯᱮ ᱪᱚᱱᱚ ᱡᱩᱱᱟ ᱢᱟᱝ ᱪᱟ ᱯᱚᱱ ᱫᱟ ᱥᱩᱢᱵᱮ ᱱᱟ ᱜᱚᱱᱫᱟᱠᱟ ᱥᱟᱢᱟ ᱞᱟ ᱜᱤᱱᱫᱩᱱ ᱢᱟ ᱪᱟᱵᱤ ᱥᱤᱠ ᱛᱩᱠ ᱞᱚᱞᱚ ᱡᱩᱱᱟ ᱫᱟ ᱜᱚᱢᱯᱟ ᱠᱷᱟᱜᱞᱟ ᱛᱮ ᱢᱤᱠᱥᱟᱞᱤ ᱛᱟ ᱫᱩᱢᱪᱚ ᱛᱟ ᱛᱩᱥᱚ ᱪᱚᱛᱤᱠ ᱢᱤᱱᱩ ᱟᱞᱮ ᱥᱚᱢᱚᱥᱟ ᱢᱤᱠᱥᱟᱞᱤ ᱯᱮ ᱥᱟᱝ ᱜᱤᱱᱫᱩᱱ ᱜᱚᱱᱫᱟᱠᱟ ᱪᱩᱴᱩ ᱭᱚᱝᱥᱩ ᱡᱚᱵᱟ ᱞᱟ ᱢᱤᱠᱥᱟᱞ ᱜᱮ ᱛᱮᱱᱮ ᱜᱚᱢᱯᱟ ᱨᱟᱝᱜᱤ ᱛᱩᱥᱚ ᱢᱮᱵᱟ ᱥᱚᱱᱛᱟ ᱛᱮᱱᱟ ᱞᱟ ᱡᱤᱠᱥᱟᱨᱟᱝ ᱯᱚᱱᱫᱟᱣᱟ ᱥᱩᱢᱵᱮ ᱪᱮᱵᱟ ᱱᱤᱥᱩ ᱪᱤᱠᱱᱮ ᱪᱤᱝᱥᱩ ᱱᱟ ᱛᱚ ᱧᱤᱢᱟᱝ ᱟᱨ ᱞᱚᱥᱩᱝ ᱥᱚᱥᱟᱱᱚ ᱜᱮᱭᱟᱞᱮ ᱛᱟᱞᱚ ᱢᱤᱠᱥᱟᱞᱤ ᱱᱤᱥᱩ ᱥᱩᱢᱱᱮ ᱥᱚᱜ ᱜᱤᱢᱪᱟᱱ ᱵᱚ ᱨᱤᱡᱤᱞ ᱜᱮᱵᱮ ᱨᱤᱡᱤᱞ ᱵᱚ ᱡᱟᱝᱠᱟᱨᱮ ᱡᱩᱥ ᱛᱮᱥᱛᱤᱱᱮ ᱭᱟᱝᱠᱟᱨ ᱞᱚᱜᱛᱮ ᱪᱚᱣᱟ ᱪᱤᱵᱚᱫᱟ ᱧᱤᱢᱟ ᱱᱤᱥ ᱥᱚᱥᱤᱝ ᱟᱛᱟᱝ ᱜᱟᱨᱡᱟᱝ ᱥᱟᱞᱛᱮ ᱪᱚᱯᱟ ᱤᱱᱟ ᱛᱮᱱᱮ ᱫᱤᱨᱤᱝ ᱤᱱᱟ ᱛᱟ ᱜᱤᱱᱫᱩ ᱪᱷᱟᱢᱟ ᱞᱟ ᱨᱤᱡᱤᱞ ᱨᱤᱢ ᱵᱚ ᱪᱷᱟᱛᱟᱝ ᱡᱮ ᱪᱷᱟᱛᱟᱝ ᱞᱟ ᱢᱟᱱᱮ ᱠᱩᱛᱩᱞᱮ ᱧᱮᱵᱚ ᱢᱚᱞᱟᱢ ᱪᱚᱠ ᱥᱤᱢᱵᱮ ᱝᱟᱝ ᱱᱮ ᱛᱮᱱᱮ ᱵᱮ ᱡᱮᱞᱪᱮᱥ ᱛᱮᱱᱮ ᱥᱠᱟᱯ